0: नमो सर्वमान्य समस्ति निदाने नमो देव देवे अपेक्षी अपेवे
1: नमो काले काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे
0: अनंगी अनाथे नरसंगी परमाथे नमो पान पान।